0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू, स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत रहा वेणुध्वनी FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. मानसिक आरोग्य संदर्भात आज आपण पाहणार आहोत, मनस्थिती बदला परिस्थिती पॉप बदलेल हे कसं होतं. विचार भावना वर्तन यांचा समतोल म्हणजे मानसिक आरोग्य. कोणतीही गोष्ट मेंदून धोका म्हणून रजिस्टर केली तीव्र तितकी त्याची तणावजन्यता अधिक. हे जरी खरं असलं तरी कोणत्या गोष्टीमुळं किंवा घटनेमुळं कुणाला किती धोका वाटेल हे त्या व्यक्तीवर किंवा त्या व्यक्तीच्या त्याबाबतच्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणजेच धोका जाणवण्याची कमी अधिक तीव्रता व्यक्तिगणिक वेगवेगळी असते आणि म्हणूनच भावना आणि वर्तनही बदलतं. हे समजून घेण्यासाठी आपण एक सत्य घटना लक्षात घेऊ. इंजिनिअरिंगचे 3 विभाग झाले. इयर बॅक म्हणजे 1 वर्ष फुकट जाण्याची वेळ आली. यापैकी विनयने आत्महत्या केली. विजयने इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडलं आणि वडिलांची रेडीमेड कपड्याची शोरूम आणि बिझनेस

व नोकरी करतो. विनय आणि विजय बद्दल त्यानंच आम्हाला सांगितलं. माणसाचं भावना आणि वर्तन जर घटनेमुळं घडत असेल तर इथे एकाच घटनेमुळं तीन वेगवेगळे परिणाम कसे काय झाले आणि ते का झाले याचं उत्तर असं की नापास झाल्यावर विनय विजय आणि विराज यांनी त्या घटनेबद्दल जो विचार केला किंवा त्यांच्या ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळं त्यांच्या मनात जे विचार आले ते वेगवेगळे होते. विनयने नापास झालो आता एक वर्ष फुकट जाणार ही गोष्ट मनाला फारच लावून घेतली आणि त्याच्या आत्मप्रतिष्ठेला खूप मोठा धक्का बसला आणि हा खूप मोठा धक्का आहे आत्मसन्मानाला असंही त्याला तीव्रतेनं वाटलं. हे तोंड कसं दाखवू आई वडिलांना असं वाटून इमोशनल हायजॅक झाला आणि त्यानं आत्महत्या केली. रिझल्ट लागल्यानंतर त्या भावुक क्षणी त्याच्या विचारात थोडासा बदल आणि भावनिक आधार बौद्धिक मदत मिळू शकेल हा दिलासा त्याला नक्कीच वाचवू शकला असता. रिझल्ट लागल्यानंतर नापास झाल्यावर त्या भावुक क्षणी त्याच्या विचारात थोडासा बदल आणि भावनिक आधार बौद्धिक मदत मिळू शकेल हा दिलासा समुपदेशन त्याला वाचवू शकलं असतं. विजयच्या बाबतीत वडिलांचा बिझनेस जॉईन करता येण्याची शक्यता आणि संधी होती म्हणून त्यानं तसं केलं, पण तरी निर्णय योग्य होता असं मात्र नाही म्हणता येणार. कारण तसं असतं तर ती संधी सदा सर्व काळ आणि इंजिनिअरिंग कोर्सला ऍडमिशन घेण्यापूर्वी उपलब्ध होतीच ना. शिवाय ती डिग्री मिळवण्यासाठी त्याने 2 वर्ष घालवलेली होती. डिग्री मिळवून त्याची प्रतिष्ठा आणि जीवनातील इतर व्यावसायिक व अर्थार्जनाच्या संधी निश्चित वाढणार होत्या. तरीही नापास झालो हा त्याला धोका वाटला, अत्यंत तीव्रपणे वाटला, आत्मविश्वास ढासळला. थोडे कष्ट आणि अभ्यास कौशल्य प्रशिक्षण समुपदेशन अशा मदतीमुळे आपण पुन्हा प्रयत्न करून पास होऊ शकतो ही आशाच हरपली आणि आपल्या शिक्षणाच्या बाबतीतला तरी आत्मविश्वास हरवून आणि आपला शिक्षणाच्या बाबतीतला तरी आत्मविश्वास घालवून हरवून एक न्यूनगंड मनात घेऊन त्यानं बिझनेस जॉईन केला. नाईलाजानं उपाय क्षमता इलाज असताना, म्हणजे मी नापास झालो, कोर्स कम्प्लीट करणं, पास होऊन डिग्री मिळवणं हे मला झेपणार नाही, ते मला शक्यच नाही असे विचार त्याच्या मनात आले जे अविवेकी आणि आत्मघातकी होते. इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन त्यानंतर MBA म्हणजे बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेऊन त्यानं आई वडिलांचा बिझनेस अधिक वाढवणं किंवा तशा प्रकारच्या बिझनेसमध्ये सुरुवातीला नोकरी करून थोडा अनुभव घेऊन नंतर तो बिझनेस जॉईन केला असता तर त्या व्यवसायातही तो अधिक यशस्वी झाला होता. आता विराजच्या मनात काय घडलं हे पाहू. मी नापास झालो, वाईट झालं, आपण पुरेसे प्रयत्न कष्ट केले नाहीत, लाज वाटते, शरम वाटते, काय करूया, कुणाची मदत घेऊया का, कुठेतरी काही चुकतंय, योग्य दिशेनं प्रयत्न व्हायला हवेत आणि त्यानं खरोखरच अभ्यास स्मरण शक्ती आणि परीक्षा यांचे तंत्र मंत्र आमच्याकडून शिकून घेतले. आम्ही त्याला हेही समजावलं की अनेक विद्यार्थी नापास होतात आणि असं होणारा तू काही एकमेव नव्हेस. चूक झालीये खरंय, पण ती तुला सुधाराविषयी वाटते हीच खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. नापास होण्याचा तू स्वीकार कर, म्हणजे स्वतःची चूक आणि परिस्थिती बिन तक्रार मान्य कर, तरच उपायाला लागशील. आजपर्यंत अनेक विषयात पासही झालायस, याबद्दल स्वतःच्या क्षमतेबद्दल विश्वास आणि कृतज्ञता असू दे, तरच तू काही विषयात नापास झालास याबद्दल नकारात्मक आणि अविवेकी भावनांनी स्वतःला छळणार नाहीस आणि शरीरात तणाव प्रतिक्रिया होऊ देणार नाहीस. उलट अभ्यासाचे नवीन तंत्र मंत्र वापरून मी नक्की पास होईन असा विश्वास बाळग, म्हणजे परीक्षा हा धोका वाटून ताण येणार नाही. काही विषयात नापास झालास तरी हरकत नाही, जीवनात नापास होऊ नकोस. एखादं वर्ष फुकट गेलं तरी बिघडत नाही, आयुष्य फुकट घालवू नकोस. हे त्याला मनोमन पटलं आणि नापास झालो त्यामुळेच अभ्यासाची तंत्रमंत्र शिकून घेण्याची इच्छा झाली ही विकासाची संधी त्यानं मानली आणि तो पुढेही खूप शिकला. त्यानं डॉक्टरेट मिळवली. एकंदरीत एखाद्या गोष्टीचा ताण येणं, धोका कमी अधिक वाटणं
हे केवळ त्या घटनेवर अवलंबून नसतं, तर त्याबद्दल आपण जे विचार करतो त्यानुसार भावना किंवा वर्तन घडतं. यासाठी स्वतःचं ब्रेन प्रोग्रॅमिंग आणि विचार सकारात्मक ठेवा. विचारांवर लक्ष ठेवा. लक्ष ठेवण्याचं लक्षात ठेवा. नकारात्मक विचार आलेच मनात तर ते

0: लगेच उलट करा म्हणजे सकारात्मक करा. यामुळे धोका वाटणारच नाही किंवा त्याची तीव्रता तरी निश्चित कमी होईल, ताणतणावही टळतील. आणि हे तुम्हाला विचार सकारात्मक करणं जमत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची किंवा मानसशास्त्रज्ञाची जरूर मदत घ्या. कॉग्निटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी किंवा रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी, याला CBT REBT असं म्हणतात, यांनी विवेकी विचारांचं रोपण तुमच्या मनात करता येतं. तुमचं ब्रेन प्रोग्रॅमिंग अशा प्रकारच्या समुपदेशनामुळे बदलतं. आणि एकदा का हे बदललं की कोणताही धोका समोर आला तरी सुद्धा त्याचा तितका ताण तुम्ही घेणार नाही, त्या ताणाची तीव्रता निश्चित कमी असेल आणि त्याचा स्वीकार करून तुम्ही त्याच्यावर उपाय शोधायला लागाल. माणसाचं व्यक्तिमत्व हे वाहनांच्या चाकांना बसवलेल्या स्प्रिंग किंवा सस्पेन्शन सारखं असतं. ही स्प्रिंग सशक्त असेल तर रस्त्यावर खड्डे असले तरी धक्के जाणवत नाहीत. तसंच घटना तणावजन्य असली तरी सशक्त व्यक्तिमत्व, विवेकनिष्ठ विचार आणि सकारात्मक ब्रेन प्रोग्रॅमिंगमुळं धोका जाणवत नाही आणि ताणही येत नाही. म्हणूनच संवाद साधा, मानसशास्त्राची मदत घ्या. मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. लक्षात ठेवा, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 247377, एक्सटेन्शन 1530.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448141503 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण एका युवा उद्योजकाला भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे प्रशांत काकासो पाटील। मूळ गाव त्यांचं आडी आहे, तालुका निप्पाणी। त्यांनी कडबाकुट्टी मशीनची निर्मिती केली आणि याच माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेलेले आहेत, तर त्यांचा हा प्रवास आपण ऐकणार आहोत। सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार।
0: प्रशांत सर, मला सांगा की म्हणजे कडबाकुट्टीचं मशीन तुम्ही स्वतः बनवलं ते तर आपण ऐकूयाच, पण मूळ गाव तुमचं आडी, मग तुमचं शिक्षण कुठं झालं, काय शिकलात तुम्ही?
1: शिक्षण माझं तसं बेताचंच आहे, घरी वगैरे आमचे सगळे शिकलेले आहे। काय असं फारसं परिस्थिती मोठी आहे असं काही नाही। आमचे आजोबा पण शिक्षक होते, आमची चुलती पण शिक्षिका आहे, आणि त्या हिशोबानं शिक्षणाचं प्रोत्साहन हे आमच्या घरामध्ये आहे सुरुवातीपासून। आमच्यात कसं झालंय, आई वडील एकतर शेतकरी आहेत, त्यांनी त्यांचं शिक्षण एवढं फारसं झालेलं नाही। वडिलांची एक 10वी झालेली आहे, आईची एक 5वी झाली होती। त्याने असं वाटलं की बाबा आपला मुलगा शिकायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं होतं, पण शेती आणि हे ह्याच्यामध्ये ते घडत नव्हतं।
0: बरोबर।
1: त्यांनी थोडे दिवस आपल्या माहेरी म्हणजे आमच्या मामांच्या गावी असं ठेवलं। तिथं माझं पहिले ते 3री पर्यंत शिक्षण तिकडे झालं।
0: बर।
1: परत 3री नंतर मी परत गावी आलो। 4थी ते 7वी आमच्या गावामध्ये आडी गावामध्ये शिक्षण झालं। परत 8वीला हायस्कूलला, 7वीपर्यंत आहे शाळा, 8वी हायस्कूलसाठी बेनाडे हायस्कूलला गेलो।
0: बर।
1: त्यानंतर आमचे वडील कोल्हापूरला गोकुळ शिरगाव इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिस साठी म्हणून गेले।
0: अच्छा।
1: तिकडे स्थायिक झाले।
0: ओके।
1: मग तिकडे स्थायिक झाल्यामुळं आणि परत त्यांच्यासोबत मीही तिकडे गेलो। 9वी 10वी शिक्षण वगैरे आमचं हेला झालं कनेरी हायस्कूलमध्ये।
0: बर।
1: असं एकंदरीत सुरुवातीचा काळ हा इकडे तिकडे असं झाले, त्यानंतर पुढील शिक्षण कोल्हापूरमध्ये वगैरे झाले।
0: अच्छा अच्छा। मग कुठपर्यंत शिकला तुम्ही, डिग्री घेतलीत?
1: हा, मी बी ए मेकॅनिकल झाले।
0: बर।
1: पण त्यानंतर कसं थोडंफार सर्व्हिस झाली।
0: बर।
1: आणि सर्व्हिस नंतर असं वाटलं की नाही बाबा आता आपण एक स्वतःच काहीतरी करू शकतोय, त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये आलो।
0: अच्छा। म्हणजे
1: जिथं सर्व्हिस करत होतो तिथं पण हा प्रोडक्ट होता।
0: बर।
1: फक्त थोडस पुरवापूर हा प्रोडक्ट आहे, 15-16 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वीपासून हा प्रोडक्ट आहे, पण आपल्या भागामध्ये याची प्रसिद्धी कमी आहे। याचं जे मूळ आहे ते पंजाब वगैरे आहेत, तिकडे जास्त वापरतात।
0: बरोबर।
1: हे मशीन तिकडे म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये हे मशीन आहे आणि फार पूर्वीपासून आहे, आणि हाताने चालवण्याचं मशीन आहे त्यांच्याकडे। आपल्याकडे आता ऑटोमेशन झालेलं आहे, मोटरवरचा तिथे चालवतो, इंजिनवरती चालवतो, असं तिकडे नाही आहे। आजही तिकडे हातावरती चालवतात।
0: अच्छा।
1: हा, त्यामुळे त्यांना वेगळं व्यायाम करायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं काही नाही। घरामधले पुरुष असो महिला असो, त्यांनी हातावरती कुट्टी करून वापरतात असं आहे। मग तिकडचीच टेक्नॉलॉजी ही इकडे आता थोडंफार डायव्हर्ट होत आहे। थोडंफार आम्ही त्यामध्ये चेंजेस करून, जसं वेळ वाचला पाहिजे, शारीरिक कष्ट कमी झाले पाहिजे, ह्या दृष्टीतून आम्ही त्यामध्ये मशीनमध्ये बदल करून हे करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे।
0: अच्छा अच्छा। म्हणजे एकंदरीत तुमचं बी ए मेकॅनिकल ही डिग्री झालेली आहे तुमची, आणि ते शिकत असतानाच तुम्ही हे मशीन बघितलं आणि मग त्याच्यामध्ये थोडस चेंजेस करून आपण नवीन मशीन एक तुम्ही लॉन्च केलात। बरोबर। म्हणजे सुरुवातीचं जे शिक्षण होतं हायस्कूल पर्यंत ते थोडं इकडं तिकडं थोड्या थोड्या गावांमध्ये कम्प्लीट झालं तुमचं, आणि नंतरचं शिक्षण तुमचं कोल्हापूरमध्ये संपलं, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावी परत तिथं तुमचा बिझनेस सुरू केलात। अच्छा। मग हे जे कडबाकुट्टीचं मशीन जे तुम्ही आता म्हणताय की तुम्ही त्याची म्हणजे थोडीशी चेंजेस बनवलं, म्हणजे हेच बनवण्याचं असं तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आलं, किंवा दुसरंही काही आपण करू शकत होतो?
1: नाही, दुसरं करू शकत होतो, पण ज्यानंतर डिग्री झाल्यानंतर मी मॅनेजर म्हणून वगैरे एका कंपनीमध्ये होते 2-3 वर्ष।
0: बर।
1: तिथं हा प्रोडक्ट बनवला जात होता ऑलरेडी, ते ह्या प्रोडक्ट सोबत इतर मशीन्स वगैरे होते, ते सगळं मी बघत होतो, म्हणजे CNC VMC लेथ मशीन वगैरे असे वेगवेगळे पार्ट होते। तिथं आपले किर्लोस्कर कंपनीचे पार्ट बनवत होते, मोनोग्राफ कंपनीचे पार्ट बनवत होते, ते सगळं आम्ही बघत होतो। त्यासोबत हे कडबाकुट्टीचं पण बघत होतो, पण ह्याचं असं होतं की ह्याच्या आधीचे जे मशीन्स होते ते सगळे कास्टिंग बॉडीमध्ये बनायचे,
0: म्हणजे
1: आपण बीड म्हणतो, बीडाच्या बॉडीमध्ये बनायचे। मग त्या कंपनीमध्ये असताना एक अशी ऑर्डर आली की रिक्वायरमेंट अशी निघाली की नाही बाबा हे बिडाचं तुटतंय, ह्याला तुम्ही लोखंडी कन्वर्ट करू शकता का? लोखंडी कन्वर्ट करू शकत असेल तर ऑर्डर आहे। असं दूध डेअरी वगैरे मशीन्स हे घेऊन शेतकऱ्यांना वाटप करतात सबसिडीमध्ये, तसं म्हैसूर डेअरीची त्या कंपनीला ऑर्डर आली होती, पण ते आता कास्टिंग बॉडीचं स्टीलमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे, तुम्हा रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून ते माझ्याकडे आलं। मग त्याचे ड्रॉइंग डिझाईन वगैरे आम्ही त्याप्रमाणे बनवून घेतले, त्यानंतर ते तिथलं त्याचं किंवा बिडानंतर हे लोखंडीमध्ये होऊ शकते असा त्याचा प्रवास सुरू झाला। हे आम्ही केलं होतं जवळपास 2011ला।
0: अच्छा। 2011 म्हणजे त्या कंपनीमध्ये असतानाच तुम्ही हा प्रयोग केलात?
1: हा।
0: ओके।
1: तिथून काहीतरी त्याच्या आधीपासून होतं की आता नाही आपलं पण काहीतरी असायला पाहिजे, छोटं काय होईना काहीतरी असायला पाहिजे, ते प्रोडक्ट कोणता निवडायचा कोणता निवडायचा असं होतं. असं करत असताना असं वाटलं की अरे बाबा नाही आपण ते शेतकरी आहे, मग शेतकरी आहे तर आपल्याला रोजच्या जीवनात आपल्याला काय अडचण येतात किंवा काय असं मदत व्हायला पाहिजे असं ह्याच्यात होतं. आणि समोरच एक प्रोडक्ट होता की जो आम्ही नवीन काहीतरी वेगळं बनवत होतो, मग म्हटलं चला हे आता मी दुसऱ्यासाठी बनवत आहे तर मी स्वतःसाठी का बनवून आहे असं म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि ते हा इथून प्रवास सुरू झाला.
0: मग हे जे कडबाकुटीचं मशीन आहे ते कसं काम करतं आणि त्याच्यामुळे काय असं शेतकऱ्यांना फायदा होतो?
1: आता कसं आहे प्रत्येक जण आता वैरणीच्या मागे जास्त लागत नाही
0: आहे. बर,
1: शेतीमध्ये असलं तरी सुद्धा ज्याचं उत्पन्न जास्त असेल किंवा त्याचं पैशामध्ये कन्वर्ट होईल अशा पिकांच्या मागे जास्त लागले, कारण प्रत्येक आता बघितलं तर आर्थिक हे सगळ्यांचं एवढं चांगलं नाही आहे. आणि बाहेर बघितलं तर कोणती वस्तू आज आहे ती दुसऱ्या दिवशी आणि परत दुप्पट तिप्पट रेट वाढत आहे प्रत्येक गोष्टीचं. त्या ह्याच्या प्रमाणे म्हटलं तर शेतकऱ्याची पण अपेक्षा असणार आहे की आपल्या जे उत्पन्न होते त्याला ज्यादा भाव मिळावा हे मिळावा असं. त्या ह्याच्या मनाने कसं होतंय वैरणीचा हा तुटवडा आहे आता सध्या. पूर्वी ज्वारी हे तीन बनवत होती त्याचे कडबा वगैरे असायचा, पण आता बऱ्यापैकी पैशाच्या ह्याच्यामुळे ऊस वगैरे लावतात. उसाचं पीक आहे वर्षाचे दीड वर्ष, त्यामध्ये तुम्ही इतर पीक वगैरे घेऊ शकत नाही असं होतंय. मग जास्त काळ ती शेती त्यामध्ये अडकून राहते, वैरण तुम्हाला मिळत नाही. ज्यावेळी ऊस तोडणी सुरू असते त्यावेळी तुमचं वाडा वगैरे असते, पण इतर टायमाला नसते तेव्हा काय करायचं. मग आहे ती वैरण पुरवठा होऊन त्याचे वेस्टेज कमी व्हावं ह्यासाठी हे मशीन आहे. आता तुम्ही असंच जर चारा जनावरांच्या पुढ्यात टाकला तर ते जवळपास 50% किंवा 40% कन्झम्पशन करते, बाकी 60% आहे ते वेस्टेज होत आहे. ते तुम्ही मग उकिरंड्याला खत म्हणूनच वापरायला पाहिजे असं होतं, त्याचा वापर होत नाही. मशीनमुळे असं होतंय की जवळपास 90-95% ते यूजमध्ये येते, फक्त 4-5% वेस्ट होते की जेणेकरून जे जनावरांच्या पायात आले किंवा हे खाताना जे वेस्टेज झाले तेवढंच बाकी ते पूर्ण खाऊन टाकतात. त्याच्यामुळे त्याचं डायजेशन चांगलं होतं, कटिंग केल्यामुळे दुधामध्ये वाढ होते आणि त्याच्या तब्येतीमध्ये फरक पडतो.
0: म्हणजे आपण जो चारा गुरांना घालतो तो त्यांना व्यवस्थित कट करून देण्याचं काम हे मशीन करतं.
1: हा,
0: आणि ज्याच्यामुळं तुम्ही सांगितल्यासारखं ते जनावरांची तब्येत चांगली राहते, दुधामध्ये वाढ होते आणि आपला चाराही वाया जात नाही.
1: त्या चाऱ्यामध्ये जे पौष्टिक तत्व आहेत ते सुद्धा त्या जनावराला
0: मिळतात. बरोबर. मग हे जे मशीन आहे ते सर्वप्रथम बनवण्यासाठी असं किती दिवसांचा कालावधी लागला?
1: सुरुवातीला डेव्हलप करण्यासाठी 1-1.5 महिना वगैरे असं गेलं होतं. त्यानंतर बाकी असं मी मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे मेकॅनिकली त्याला सेट करण्याला काही फार वेगळा असा वेळ लागलेला नाही. आणि वेल्डिंग वरती वगैरे मशीन होतं तयार. इलेक्ट्रिक मोटर इंजिन हे काय मार्केटमध्ये तुम्हाला रेडीमेड मिळतात, ते बनवून त्याचे फिटिंग वगैरे करून आम्ही मशीन रेडी करून देतो.
0: मग आता तुम्ही हेच काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलंय?
1: हा हो.
0: मग आता तुमचं जे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तिथं म्हणजे कसं प्रोडक्शन होतं किंवा काय आता ते शेड्यूल असतं?
1: आमची सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत कंपनी सुरू होते 2 शिफ्टमध्ये.
0: बर,
1: सकाळी 8 पासून 4 वाजेपर्यंत आणि 4 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत.
0: अच्छा.
1: आता सध्याचं आहे तर हे 2 शिफ्टमध्ये काम चालू आहे. सुरुवातीला जसं जसं एखादं मशीन बनवलं दुसरं मशीन बनवलं असं होऊन ते जेवढ्या लोकांपर्यंत गेलं तिथून त्यांना चांगलं वाटलं की मशीनचं काम चांगलं वाटलं त्या पद्धतीने त्या ऑर्डरही वाढत गेल्या. जसं जसं ऑर्डर वाढत जाईल तसे आम्ही इकडे प्रोडक्शन आपलं मनुष्यबळ वाढवत ते इथपर्यंत वाढवलेलं आहे आता.
0: मग हे मशीन तुम्ही म्हणजे सेल करण्यासाठी म्हणा किंवा याची माहिती देण्यासाठी असं स्वतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला की ह्याची पब्लिसिटी कशी झाली?
1: नाही, पब्लिसिटी आम्ही असं बाहेर मार्केटिंग ही असं काही जास्त करत नाही. आम्ही वर्षातून एकदा फक्त अथणी तालुक्यामध्ये आयनापूर आहे तिथं कृषी प्रदर्शन भरवलं जाते.
0: बर.
1: आणि ते शेतकऱ्यांच्यासाठी म्हणूनच आहे. त्यांनी जवळपास मागील 20-25 वर्षापासून ते जोपासत आलेले आहेत की शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी असावा असं. आणि त्यांचा असा आहे की तिथं पैसे कमवणे हा हेतू नाही आहे त्यांचा.
0: बर.
1: इतर कृषी प्रदर्शन कसं असतंय की स्टॉलला तुम्ही भाडं वगैरे भरपूर द्यायला पाहिजे हे करायला पाहिजे असं असतंय, पण तिथं ते यात्रा कमिटीच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शन भरवतात. आणि त्यांचा असं आहे की बाबा ते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा. आणि आम्ही पण तिथं प्रदर्शनला दरवर्षी जातो. 14 जानेवारी-19 जानेवारी हे 5 दिवस दरवर्षी त्या कृषी प्रदर्शनाचे फिक्स आहेत,
0: ठरलेले.
1: अच्छा. त्याच वेळी असते आणि त्या प्रदर्शनामध्ये जवळपास आजूबाजूचे 50-60 गावं किंवा त्यांची पाहुणे मंडळी कुठं कुठं लांब जरी असतील तिथून येतात बघायला, बघून हे करून जातात. आणि आम्ही पण तिथं मशीन देते वेळी आम्ही मार्जिन जास्त ठेवायचा हा हेतू नसतोच मुळात. शेतकऱ्यांच्यापर्यंत ही वस्तू पोचली पाहिजे, त्याचा फायदा काय आहे काय नाही हे समजला पाहिजे, अशा दृष्टीनं म्हणून आम्ही तिथे जातो. इतर ठिकाणी कुठेही मार्केटिंग वगैरे करत नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आम्ही आमचं मशीन घेतलेलं आहे त्यांना असं वाटलंय की बाबा ह्यांचं मशीन चांगलं आहे, त्याचा दर किंवा त्याची क्वालिटी हे दोन्ही कुठेतरी जुळतात, की बाहेर मार्केटमध्ये आहे स्वस्त आहे पण क्वालिटी चांगली नाही, दुसऱ्याचं क्वालिटी वगैरे चांगलं आहे किंवा फारच महाग आहे, असं आम्ही काही न करता दोन्हीचं संगनमत साधून जे मशीन तयार केले ते त्यांना पसंत पडलं. आणि ते पसंत पडल्यामुळे ते एकमेकांना सांगतात की अरे नाही तू ह्यांचं मशीन अशा पद्धतीने आमचं मार्केटिंग जास्त झालेलं आहे.
0: अच्छा.
1: आमच्या कंपनीपासून जवळपास 150-200 किलोमीटर अंतरावरून हे करून येतात. मग ते आल्याबट्टाला मशीन मिळायला पाहिजे, हे करायला पाहिजे असं पण असतंय. एवढं लांबून येणार मशीन मिळालं नाही मिळालं मग आधी फोन करतात,
0: बरोबर
1: असं असं आम्हाला मशीन पाहिजे आहे आणि तुमच्याकडे अवेलेबल आहे का. मग ते ना आता एवढं लांबून येणार म्हटलं तर एका मशीन साठी तर त्यांना येऊन परवडणार नाही,
0: होय ना,
1: गाडी भाडं वगैरे जास्त जाणार. मग ते काय करतात जे लांबचे जे आहेत ते 4 मशीन 5 मशीन असं एकत्र मिळून घेतात, आम्हाला फोन करून आधी कळवतात की आम्ही असं असं अमुक या दिवशी येणार आहे. मग त्या दिवशी आम्ही त्यांचं मशीन तयार ठेवतो, येऊन तिने गाडीमध्ये घेऊन जातो, जेणेकरून त्यांना गाडी भाडं कमी बसेल आणि आल्याबट्टाला त्यांचा वेळ वाया जाणार.
0: बरोबर बरोबर.
1: आणि बुकिंग करण्यासाठी आम्ही काय त्यांच्याकडून अडवान्स किंवा हे काही अपेक्षा करू शकत नाही, कोणी आम्हाला एका फोनवरती फक्त मशीन बुक करू शकतो.
0: छान. म्हणजे खूपच शेतकऱ्यांचा विचार केलाय तुम्ही खोलवर, म्हणजे त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून अगदी बारीक सारीक गोष्टींचं.
1: हा, बारीक सारीक गोष्टींचं लक्ष ठेवलेलं आहे.
0: बरोबर.
1: आणि आमच्या कंपनीचं आम्ही असं एक आता 5-6 वर्षांमध्ये बळकलेलं आहे की दिवाळीचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये जे कोणी शेतकरी मशीन घेतात त्यांना आम्ही गिफ्ट स्वरूपामध्ये वस्तू काहीतरी देतो.
0: अच्छा.
1: आता ती वस्तू का द्यायची तर मशीन पाठीमागे आमचा आता आम्ही बिझनेस केला म्हणतात थोडं तरी का होईना मी प्रॉफिट ठेवणारच, कारण माझंही घर आहे माझंही घर चाललं. पण त्या आठवड्यामध्ये आम्ही काही 1 रुपया मिळवत नाही, ते जे मिळकतीचे जे पैसे असतात त्याच गिफ्ट स्वरूपात आम्ही शेतकऱ्यांना काही ना काही त्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू देतो.
0: छान. बरोबर. सगळेच असा विचार ठेवतात असं नाहीये, पण तुम्ही एवढे चांगले विचार ठेवून तुमची जी कंपनी आहे ती व्यवस्थित चालवताय. पण प्रशांत सर मला सांगा की म्हणजे एक मशीन तयार करणं आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस सेट करणं, हा मधला जो गॅप होता तो कसा म्हणजे भरत निघाला, कारण अगदीच काय एकापासून तुम्ही 1000 मशीनकडे वळला नसाल.
1: नाही नाही,
0: तो जो कालावधी होता तो कसा होता?
1: तसं झालेलंच नाही असं कोणी एकदम वरती जाऊ शकत नाही. आणि एवढं मशीनची ऑर्डर किंवा हे येण्यासाठी बाकी लोकांचा पण सपोर्ट लागतोच. शेतकरी आता एवढे शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलोय त्यामुळे ते येतात आणि त्यांच्यामुळे ही कंपनी चालू आहे. म्हणजे ह्या कंपनीला कुठेतरी त्यांचाही हातभार हा आहे, एकट्याने किंवा हे असं प्रयत्न कोणी होऊ शकतच नाही. सुरुवातीला आमचं होतं कागलमध्ये वगैरे आम्ही सुरू केली होती कंपनी, भागीदारीमध्ये सुरुवातीला केली होती. पण असं झालं की आम्ही आहे कर्नाटक मधले, येणं जाणं रोज असायचं कोल्हापूरला. लॉकडाऊनचा काळ असा होता की जवळपास 6 महिने कर्नाटक महाराष्ट्र सीमा वगैरे बंद राहिली. त्या भागात जायचं असेल तर RT-PCR रिपोर्ट पाहिजे, रिपोर्ट असल्याशिवाय सोडणार नाही हे करणार नाही असा एक तो काळ होता. आपण सगळ्यातून त्यातच गेलोय. ते संपल्यानंतर तोपर्यंत त्या 6 महिन्यामध्ये आमची जी टीम होती किंवा कामगार होते ते सगळे इकडे तिकडे झाले. प्रत्येकाच्याच म्हणजे परिस्थिती त्यावेळी वाईट होती,
0: होय ना.
1: तशामध्ये ती कंपनी आमची 6 महिने बंद झाली. आमचं जे ऑर्डर होते किंवा हे होते ते पण सगळे ऑटोमॅटिक थांबले. फोन येत होते आम्हाला मशीन लागणार आहेत करणार, पण देणार कुठून? कारण बाहेरनं मटेरियल मागवायचं म्हटलं तरी सुद्धा मुश्किल होत आणि सगळंच अवघड होऊन
0: बसलं.
1: मग ज्यावेळी लॉकडाऊन थोडं थोडं कमी झालं, सीमा भाग जसा ओपन व्हायला सुरू झाला तसं काय केलं आम्ही तिथं क्लोज करून तिथं लागणारी मशिनरी किंवा काय ते आमच्या पार्टनरांशी संगनमत करून त्यांना जे काही लागणार आहे किंवा मला जे काही लागणार आहे असं आम्ही घेतलं. घरी आलो, घरामध्ये एक दोन मशीन मी आणि माझी मिसेस मिळून आम्ही बनवत होतो. एक दोन मशीन बनवायचं ते द्यायचं, ते आलेले पैसे आणि परत थोडं मटेरियल आणायचं बनवायचं असं आम्ही सुरुवात केला. आणि महिन्याला एक तीन चार मशीन आम्ही घरच्या घरीच बनवून शेतकऱ्यांना देत होतो की बाबा आता मागायला तर लागले तर नाही कसं म्हणायचं, आपल्याकडे तर काही मनुष्यबळ नाही आहे काय नाही आहे, मग चला त्यापेक्षा स्वतः जोडूया मशीन. असं करत करत मग एखादा मेंबर घेतला, दुसरा मेंबर घेतला. आणि हे काम करत असताना मग आमच्या घरातलेच आमचे साडू पण माझ्या सोबतीला आता आहेत, आजही आहेत. आणि त्यांनी पण आले, चला तुम्ही करायला आलाय तर मी पण तुम्हाला सपोर्ट करतो असं म्हणून त्यांनी आले. आणि त्यांचा ह्यात शिवाचा वाटा म्हटला तरी हरकत नाही, कारण मी आज जरी बाहेर असलो कुठेही तर पाठीमाग सांभाळायला एक घरचा माझा हक्काचा माणूस असा आहे.
0: नक्कीच.
1: हा, तिथून थोडं आम्ही एका दुसरा माणूस वाढवत आज इथपर्यंत आलो.
0: मग आता तुमच्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात, काय?
1: आता 10 वर्कर आहेत माझ्याकडे.
0: छान. मग म्हणजे ही कडबाकुट्टी मशीन हे बनवण्यापाठीमागचा उद्देश तर तुमचा क्लिअर झाला की शेतकऱ्यांपर्यंत हे मशीन पोहोचावं, त्यांची शारीरिक जी कसरत आहे किंवा शारीरिक त्रास त्यांचा आहे तो थोडा कमी व्हावा या उद्देशानं तुम्ही हे बनवलं आणि तुम्हाला त्याचं नॉलेजही होतं. मग ह्याच्या व्यतिरिक्त आता शेतीला घेऊन आणखीन काही तुमचे प्लॅनिंग्स आहेत का? तुम्ही स्वतः एका शेतकरी कुटुंबातले आहात.
1: शेतीला धरून आता दूध, शेतीला जोडपूर्वक व्यवसाय म्हटलं तर दूध व्यवसाय आहे. दूध व्यवसायासाठी जनावरांचं दूध काढणी यंत्र पण मार्केटमध्ये आहेत.
0: हो,
1: मग आम्ही आता आगामी काळामध्ये ते पण मशीन बनवणार आहोत स्वतः, जेणेकरून त्याचा दर आणि त्याची क्वालिटी एक नंबर असावी. आणि त्याच्यासोबत ह्या कडबाकुट्टी मशीन मध्ये आम्ही थोडस लहान साईज मध्ये एक आता डेव्हलप केलेलं आहे. अजून मार्केटमध्ये आम्ही त्याचं पब्लिश केलेलं नाहीये, फक्त

0: तसंच काम करेल जे मोठं मशीन करतं.
1: हा तसंच काम करेल.
0: अच्छा अच्छा अच्छा.
1: फक्त आहे मार्केटमध्ये परदेशी बनावटीचं, त्यामध्ये थोडी किरकोळ प्रॉब्लेम आहे. आता चालूचं जे आमचं मशीन आहे त्या मशीनच्या कॅपॅसिटीच्या मानानं ते काम करत नाही, छोटं असल्यामुळं त्याची कॅपॅसिटी कमी आहे. त्यामध्ये मोटर जळणं किंवा हे होणं हा प्रकार थोडासा जास्त आहे. तो सगळा प्रॉब्लेम वगैरे आम्ही सॉल्व्ह करून एक नवीनच मशीन असं बनवा की त्याच्यामध्ये झिरो डिफेक्ट असावा. आणि एवढ्या लांबून जरी कोण शेतकरी असला तर ते रिपेअर करायचं असलं, हे करायचं असलं, त्याला यायचं झालं तरी पण मुश्किल आहे.
0: होय ना.
1: आणि आम्ही हे असं लहान साईज मध्ये कमी वेट मध्ये बनवत आहे, ज्यामुळे त्याला ट्रान्सपोर्टेशनला सोपं होईल.
0: नक्कीच. मग हे जे मशीन आता तुमच्याकडे घेतलं, समजा त्याला काही प्रॉब्लेम आले तर त्याची सर्व्हिस मग तुमच्याकडेच भेटते की कुठेही ते करू शकता?
1: नाही, त्याला असं सर्व्हिस येण्याजोगं जास्त काही आम्ही मुळातच ठेवलेलं नाहीये.
0: बर, छान.
1: आणि समजा किरकोळ काही आलं तरी आता अँड्रॉइड फोन वगैरे प्रत्येकाकडे आहेत, कुठेतरी नट किंवा काहीतरी लूज झालेला असते, पण शेतकरी असल्यामुळे त्याला माहित होत नाही बंद पडले किंवा चालत नाहीये असा असा प्रॉब्लेम आहे. आम्ही त्यांना फोटो किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना माहिती सांगतोय, आणि तिथल्या तिथं त्यांच्या हातूनच एक दोन मिनिटाचं काम असेल तर लगेच मशीन चालू होतं. फार मेजर प्रॉब्लेम असेल तर मग आमच्या कंपनीचा मेंबर जाऊन तिथं रिपेअर
0: करून येतो. अच्छा, ओके. म्हणजे अगदी घरच्या घरी सुद्धा हे म्हणजे त्यांचं ते करू शकतात, एवढे मायनर प्रॉब्लेम असतील झाले तर होतील असं. ह्याची म्हणजे शेतकऱ्यांनी वापरताना काही विशेष काळजी घ्यावी लागते?
1: काळजी म्हणजे कसं आहे, आता मशीन आहे म्हटलं तर तिथं रिस्की हालीच, थोडस वापरताना आपण तिथं लक्ष देऊन वापरायला पाहिजे. ह्याच्या आधी पण मशीन आता इतरांचे पण आहेत, आमचे पण आहेत, पण त्याला कसं आहे, वैरण जिथून आम्ही फीड करतो त्या भागामध्ये रोलर आहेत आणि स्प्रिंग आहे, की जे कंटिन्यू चारा आत ओढण्याचं काम करतात. त्याला असं समजत नाही की बाबा ही वैरणच आहे, ही काठी आहे किंवा हात आहे ते आहे. तिथं हात न घालता फक्त तुम्ही वैरण थोडंसं सरकवून पुढे दिलं तर तिथून पुढचं ते आपोआप खेचते. पण काही लोक काय करतात, असंच त्याच्यावर हात ठेवून त्या वैरणच्या रोलर पर्यंत हात नेतात. चुकून जर तिथं हात सापडला
0: बरोबर
1: तर ते हात पण कट होऊ शकतो त्यामध्ये.
0: होय ना.
1: त्यामध्ये ते थोडस लांब राहूनच त्याला वैरण फीड करायचं. एकदा त्याच्या तोंडामध्ये वैरण सापडली की परत दुसरी वैरण घेण्यासाठी आपण जायचं, त्याला काही असं ढकलावं लागत नाही किंवा काही
0: थांबावं लागत नाही.
1: हा, ऍटो फीड आहे, ते आपोआप आत घेतात. ते तेवढी काळजी घ्यायला, किंवा एखाद्या वेळी त्यांनी ब्लेड धार वगैरे लावायला लागते, त्यावेळी ब्लेड धार लावायला काढत असताना ते मोटर वगैरे असेल तर त्याचं कनेक्शन वगैरे बंद आहे का हे बघूनच करायला पाहिजे. किंवा एखाद्या वेळी काय झालेलं असते, लाईट गेलेली असते, बटन चालू असतं, आणि ह्यांनी कुठं ब्लेडला वगैरे हात लावायला गेले त्यावेळी अचानक जर लाईट आली तरी पण हाताला वगैरे इजा होऊ शकते.
0: म्हणजे ही काळजी त्यांनी घेतली पाहिजे मशीन वापरताना. मग मशीनला असतं म्हणजे थोड्या दिवसांनी, आपण आता घरी शिलाई मशीन वगैरे वापरतो, मग त्याला थोडंसं ऑइलिंग वगैरे थोड्या थोड्या दिवसांनी असं घरच्या घरी काळजी म्हणून करावं लागतं, मग असं काही याचं असतं?
1: हा हो असतं. याला पण गिअरला ऑइल वगैरे घालायला पाहिजे, बेरिंग वगैरे असतात तिथं ऑइलिंग वगैरे करायला लागते. ते आम्ही मशीन घेते वेळी तिथं आम्ही त्यांना पूर्ण कुठं कुठं ऑइल घालायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्याची माहिती पूर्णपणे देतो कंपनीमध्ये.
0: छान. मग शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं सर, तर शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची शेती करावी याबद्दल आपण काही मार्गदर्शन करू शकतो? म्हणजे आता सगळे म्हणतात की सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे, पण उत्पन्नाचा जर किंवा व्यवसाय म्हणून जर आपण शेती करत असू तर थोडस उत्पन्न आपलं वाढण्यासाठी शेतकरी रासायनिक शेती करतात, म्हणजे तिथं जरासं लवकर उगतं किंवा जास्त प्रमाणात आपल्याला पीक मिळतं असं आहे. पण आरोग्याच्या दृष्टीनं बघितलं तर सेंद्रिय शेती ही उत्तम आहे.
1: उत्तमच आहे.
0: तर त्या दृष्टिकोनातून
1: खताचं कसं आहे, वापर होऊ दे पण त्याला थोडस प्रमाण बाळगून केलं पाहिजे. असं व्हायला आता सध्या कसं आहे की भरभर पीक येऊ दे असं म्हणून त्या औषधावरती जरी प्रमाण काही दिलेलं असेल तरी त्या प्रमाणापेक्षा जास्त वापरून सुद्धा शेती करणारे आहेत. आता आम्ही भाजीपाला वगैरे खातो त्याच्यावर तरी एवढं औषध आहे की त्याच्यामुळे कर्करोग हे तेन असं आता भयानक प्रमाण वाढत आहे, किंवा आपलं आयुष्यमान सुद्धा आता कमी होत आहे. आता कोण जरी म्हटलं 70-80 वर्षापर्यंत असं तर नाहीच आहे, 50-60 वर्ष झालं की त्याच्याकडे बघितलं की असं वाटतं की हा बाबा 70-80 माणूस आहे की काय, तर हा शरीरावर परिणाम जो होतोय तो त्या औषधांच्यामुळे.
0: मग त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगू शेतकऱ्यांना?
1: सेंद्रिय शेती ही केलीच पाहिजे, औषधाचा प्रमाण हा थोडा असला पाहिजे, जास्त नको.
0: मग दुग्ध व्यवसायाकडे जर वळायचं असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत त्याचं काय माहिती?
1: त्याचं काही एवढं जास्त माहित नाहीये, कारण माझ्याकडे म्हशी आहेत, मी सुद्धा म्हशी पालन वगैरे करतो, माझ्या 2 म्हशी आहेत. पण एवढा असं दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर 1, 2 किंवा 4 म्हशी असं बाळगून चालणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही पूर्णपणे झोकून दिलं पाहिजे. 10-15 म्हशी असं असेल तर तुम्ही सकाळपासून संध्याकाळमध्ये त्यामध्ये एंगेज होता, ते सोडून तुम्ही दुसरं काम करायचं म्हटलं तर ते शक्य नाहीये.
0: मग असं काय आहे का की जे दुग्ध व्यवसाय करतात तेच हे कडबाकुट्टीचं मशीन वापरू शकतात, कारण त्यांना जास्त प्रमाणात चारा म्हशींना किंवा गुरांना?
1: ह्या मशीन मध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत.
0: बर.
1: लहान शेतकऱ्यासाठी, मोठ्या शेतकऱ्यासाठी असं वेगवेगळे मॉडेल्स आहेत त्यामध्ये. इव्हन तुम्ही ट्रॅक्टर वरती सुद्धा वापरू शकता असंही मशीन आहे. आता

0: बाहेर तयार आता कडवाकुट्टी वगैरे एकेकांना मिळते, ज्यांचा घरचा कडवा नाहीये तर त्यांना बोधवरती असे मिळतात,
1: हो हो
0: विकत मिळते. ती एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कुट्टी करायची असेल तर ह्या लहान मशीन वरती शक्य नाही,
1: बरोबर.
0: त्यासाठी मशीन सुद्धा मोठं लागते. ट्रॅक्टर ऑपरेटेड मशीन वगैरे मिळतात जी कमर्शियल म्हणून सुद्धा वापरतात, की मोठ्या प्रमाणात बाहेरनं कडवा वगैरे विकत घ्यायचा, कुट्टी करून बोध करून ठेवायचं, किंवा वल्ला चारा जो असतोय तो कुट्टी करून सॅलेज वगैरे करून बॅग भरून ठेवतात, आपण त्याला मुरघास म्हणतोय. जसं की आपल्या जेवणाच्या ताटामध्ये लोणचं असतं, आम्ही आंबे मुरवत ठेवून त्यांना लोणचं म्हणून वापरतो, तसंच जनावरांच्यासाठी वल्ला चारा आहे तो बॅग मध्ये पॅक करून मुरवत ठेवला जातो.
1: बर,
0: मुरवत ठेवल्यानंतर त्याची क्वालिटी आणि चव ही बदलते, ते खातात चांगल्या पद्धतीनं. मुरघास म्हणतात त्याला
1: बहुतेक, ते मक्याच्या पिकाचं करतात,
0: मक्याचंही करतात आणि इतर पिकाचंही करतात.
1: अच्छा अच्छा, म्हणजे ते मी एकट्यांच्या शेतावरती बघितलं होतं, त्या मोठ्या अशा काळ्या कलरच्या
0: बॅग मध्ये भरून, म्हणजे पूर्ण हवा वगैरे कसंही जाऊ नये असं पॅक करून ठेवतात. पॅक करून नंतर ज्यावेळी थोड्या कालावधी नंतर ते उघडलं की जनावरांना द्यायला सुरू करतात.
1: मग इतक्या दिवसा पाठीमागची शेती सर, आणि आता शेतीमध्ये होणारे बदल याबद्दल आपण काय सांगू शकतो?
0: याच्या मागे म्हटलं तर पाण्याची पण याच्या आधी कमतरता होती, प्रत्येकाकडे पाणी आहेच असं काही नाहीये. पण आता जवळपास बघितलं तर नदीपासून पाईपलाईन हे वगैरे करून जवळपास सगळ्यांच्याकडे पाण्याची सोय आहे. माळ भाव वगैरे जरी बघितला तरी तिथेही पाण्याची सोय उपलब्ध करून झालेली आहे त्याबद्दल. आणि माळमध्ये सुद्धा ऊस वगैरे अशा पिकाचं उत्पादन घेत आहेत लोक,
1: म्हणजे तो बदल झाला.
0: हा, तो बदल झालेला आहे.
1: मग सर, तुम्ही जे आता हे कंपनी सुरू केलीत किंवा मशीन बनवायला सुरुवात केलीत, मग घरच्यांचा सपोर्ट तरी सुरुवातीला तुम्हाला मिळाला असं म्हटलं, पण असं कोणाचा विरोध झाला काय की तू हे काय बनवतोयस किंवा तुला कशाला हवंय, नोकरी कर एखादी, असं काही?
0: नाही नाही, असा विरोध काही झालेलाच नाही. पर उलट असं झालेलं आहे की नाही, हा करतोय तस कर, फक्त जपून कर. मार्केट आता कसं प्रत्येकांना माहिती आहे की बिझनेस म्हणजे की त्यामध्ये रिस्क ही आलीच, वरही जाऊ शकतं खालीही जाऊ शकतं. पण आम्ही जे करतोय त्या कामावरती माझा स्वतःचा विश्वास आहे की बाबा नाही, आपण काही चुकीचं करत नाहीये आणि कोणाचं नुकसान तर करून काही करतच नाही, त्यामुळं हे ह्यात नुकसान किंवा हे असं होईल असं सुरुवातीपासूनच निगेटिव्ह असा काही विचार माझ्या मनात आलेलाच नाही, आणि आजही त्याप्रमाणेच चालू आहे.
1: छान. मग तुमच्यासारखे अनेक युवा असतील ज्यांना बिझनेस करायचा असतो पण काही मार्ग सापडत नसतात किंवा काही फायनान्शियली सपोर्ट भेटत नसतो किंवा एखादे म्हणजे काहीतरी चालू करतात आणि मग ते बंद पडतं आणि मग ते वेगळा विचार करतात, तर अशा युवा पिढीला आपण काय सांगू?
0: नाही, चालू करतात आणि बंद पडतात याच्यामध्ये कारण आहे. कसं आहे, आता दुसरा कोणतरी काहीतरी करतोय म्हणून आपणही करावं अशा पद्धतीने जे बिझनेस चालू केलेले असतात ना, ते जास्त करून बंद पडतात. कारण त्यांना ते चालू करणे किंवा ते तो कसा करतोय हे बघून करणे एवढंच माहिती असते. त्यामध्ये समजा जर काही प्रॉब्लेम आले तर त्यातून बाहेर कसं पडायचं याचं नॉलेज नसल्यामुळं ते बंद पडतात. त्यामुळे दुसऱ्याने कोणी सांगून आपण करण्यापेक्षा आपल्या स्वतःला कुठल्या गोष्टीमधलं जास्त नॉलेज आहे असं बघून जर एखादं काम केलं तर ते सक्सेस होऊ शकतं. एखाद्याला एका गोष्टीची आवड असते, त्या गोष्टीची आवडी निवडी बघून, आणि ज्या गोष्टीमध्ये आवड असेल तर त्याच्यासाठी सवड पण निघते म्हणतात. हा, असं जास्त वेळ त्या कामासाठी तो माणूस देऊ शकतो. किंवा वडिलांनी सांगितलंय हे काम कर म्हणून करायला, तर ते आवडीनं करत नाही आणि ते आवडीनं न केल्यामुळं त्यामध्ये काही चुका होतात, काही प्रॉब्लेम येतात, असं होतंय.
1: एखाद्याला जर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर त्यासाठी आपण त्यांच्यासाठी आपण काय मेसेज देऊ?
0: नवीन बिझनेस कोणताही स्टार्ट करण्याआधी त्यानं मार्केट स्टडी करावा, कारण कोणत्याही बिझनेसला किती स्कोप आहे काय आहे असं बघून करायला पाहिजे. आता तुम्ही मार्केटमध्ये पण जरी बघितला तर ॲडव्हर्टाईजमेंट ही एक अशी बाब आहे की चुकीच्या गोष्टी पण ॲडव्हर्टाईज होतात, चांगल्या गोष्टी पण ॲडव्हर्टाईज होतात. पण चुकीच्या गोष्टी ॲडव्हर्टाईज जरी झाल्या ती एक आपल्या डोळ्यासमोर आरसा दाखवतात की बाबा नाही, तुम्ही असं असं एवढं एवढं इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला प्रॉफिट एवढं एवढं मिळेल, तुम्ही झटक्यात एका वर्षामध्ये तिप्पट चौपट प्रॉफिट मिळवाल, असं जे असतं त्याच्या खोलवर जाऊन थोडासा अभ्यास करून मगच त्यामध्ये हात घातलेला बरा. हे माझं वैयक्तिक मत आहे.
1: नक्कीच नक्कीच, कुठल्याही गोष्टीचा आपण खोलवर विचार करून अभ्यास करूनच मग त्या गोष्टीमध्ये उतरावं, मग पुढे जाऊन आपल्याला जास्तीचा त्रास होणार नाही. अर्थात बिझनेस म्हटलं की चढ उतारे असणारच, पण ते दोन्ही गोष्टी म्हणजे आपल्या अभ्यासात ठेवूनच आपण याच्यामध्ये उतरावं. बरोबर सर, खूप छान माहिती आपण दिलीत आपल्या कडबाकुटी मशीन बद्दलची आणि शेतकऱ्यांबद्दलची जी तुमची कळकळ आहे तीही आपल्याला तुमच्या बरोबर बोलून जाणवली, आणि तुम्ही वेळ काढून इकडे आलात आणि या सगळ्या गोष्टी आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्यासाठी थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम ज्यामध्ये आपण प्रशांत पाटील यांना ऐकत होतो, ज्यांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असं एक मशीन बनवलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं काम ते करतं, खूप इझी होतं शेतकऱ्यांसाठी. आणि त्यासोबत सेंद्रिय शेतीचं महत्व किती आहे आणि ते कोणत्या पद्धतीची शेती करतात त्याबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NAAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर NMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर सोनाली पावडे यांना, त्या एक

आजचा जो विषय आहे तो मान्सून ऋतुचर्या किंवा वर्षा ऋतुचर्या किंवा पावसाळा म्हटला तरी चालेल. तर हा जो काळ असतो साधारणतः जुलै ते सप्टेंबर पर्यंत असतो. इकडे बेळगावमध्ये तर जून मध्येच पाऊस चालू होतो. 7 जून आपण हे मृग नक्षत्र असं म्हणतो जेव्हा पहिला पाऊस चालू असतो. तर जुलै ते सप्टेंबर हा जो काळ असतो हा पावसाळ्याचा असतो. नदी नाल्यांना भरपूर पाणी आलेलं असतं किंवा भरपूर पाणी येत राहतं. वातावरणामध्ये आर्द्रता आलेली असते, थोडासा उलसरपणा असतो. आणि सगळ्या कवी जे लोकांचा आवडता ऋतू जर म्हटला तर हा पावसाळा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा असं काही काही बऱ्याच नावांनी त्याला संबोधित केलं जातं. पण त्याचबरोबर हा जो ऋतू जो आहे हा मानवी शरीराकरता अतिशय आव्हानात्मक ऋतू असं म्हटलं तरी चालेल. कारण ह्याच काळामध्ये ठिकठिकाणी डबक्यामध्ये पाणी साचतं, नदी नाल्यांना कधी कधी पूर येतो आणि ओलसरपणा असतो, आर्द्रता असते. त्यामुळे हे वातावरण जे आहे विषाणू किंवा कीटाणू वाढीस अतिशय उपयुक्त असं वातावरण असतं, पोषक वातावरण असतं. त्याच्यामुळे मॅक्झिमम इन्फेक्शन, मॅक्झिमम संक्रामक जे आजार आहेत ते याच काळामध्ये होतात. आणि आमच्या आयुर्वेदानुसार तर असं म्हटलेलं आहे की या काळामध्ये वाताचा प्रकोप होतो. त्याच्यामुळे जसं वात, पित्त, कफ हे दोष आहेत शरीरामधले, जे आपल्या शरीराला सगळ्या ज्या क्रिया असतात ह्या 3 दोषांमुळे होत असतात. ह्यांचं प्रमाण हे सम असलं पाहिजे. परंतु ह्या काळामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि वात हा योगवाही आहे. आणि ह्या काळामध्ये वात हा योगवाही असल्यामुळे तो पित्ताचा पण प्रकोप करतो आणि कफाला पण थोडासा प्रकोपित करतो. त्याच्यामुळे साहजिकच आहे आपला अग्नी जो आहे तो मंद होतो किंवा मंदाग्नी होतो. पाचनशक्ती ही कमी होते, शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते, शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते आणि साहजिकच मग आपण बाहेरचे जे कीटाणू, विषाणू, संक्रामक आजार आहेत त्यांना आपलं शरीर बळी पडतं. काही ठिकाणी तर असं म्हणतात की डॉक्टरांना आवडणारा ऋतू म्हणजे पावसाळा असा आहे, कारण ह्या काळामध्ये त्वचा विकार, पोटाचे विकार, सांधे दुखी, गुडघे दुखी, हाडांचे विकार, मनक्यांचे विकार, सर्दी, खोकला, ताप, दमा, श्वसनासंबंधीचे विकार आणि दूषित पाणी साचल्यामुळे किंवा दूषित पाण्याचं सेवन जर झालं तर त्याच्यामुळे टायफॉइड, कॉलरा, मलेरिया, जुलाब, उलट्या, कावीळ अशांसारखे आजार होतात. त्याच्यामुळे हा डॉक्टरांचा आवडतीचा ऋतू म्हटला तरी चालेल. आणि तसं जर पाहायला गेलं ना तर ह्याच काळामध्ये तुम्ही बघा उपास, तपास, व्रत, वैकल्य जास्त सांगितल्या जातात. म्हणजे किती छान संकल्पना आहे की प्राचीन काळीच याबद्दल लिहून ठेवलेला आहे की ह्या काळामध्ये हा जो पावसाळा आहे हा शरीराकरता अतिशय आव्हानात्मक आहे आणि धातू म्हणा किंवा सगळे दोष प्रकोपित झालेली असतात, शरीराची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, कुठला आहार आणि विहार जो आहे हा कधी अनुकूल असतो किंवा कधी प्रतिकूल असतो. तर ह्या सगळ्यांपासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर उपास तपास सांगितलेला आहे की उपास आणि तपास, जसं श्रावण महिना आहे, चातुर्मास आहे, त्याच्यानंतर आषाढी एकादशी आहे, बऱ्याचशा या नागपंचमी आहेत, बरेचसे सण ह्याच काळामध्ये येतात. त्याचं कारणच असं आहे की याच्यामध्ये जो आहार ग्रहण केला जातो हा शरीराला उपयुक्त असतो. सगळे जे दोष वाढलेले आहेत, जसं मी म्हटलं की वात, पित्त, कफ यांना सम प्रमाणात आणण्यासाठी, त्यांचा समतोल राखण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होतो. म्हणून ह्या प्राचीन काळामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या गेलेल्या आहेत. तर आता जसं मी म्हटलं की बरेचसे आजार या काळामध्ये होतात, पण आता जर ह्यांच्यापासून वाचायचं जर असेल त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपला आहार कसा असला पाहिजे ते बघायला पाहिजे. तर आपला आहार हा शक्यतोपर्यंत पावसाळ्यामध्ये गरम आणि ताजे अन्न खायचा प्रयत्न करा. आपला आहार हा हलका ठेवा. संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळी जेवणाच्या वेळा ज्या त्या अलीकडे घ्या. म्हणजे जर तुम्ही 9-10 वाजता जेवत असाल तर साधारणतः जेवण ते 6 ते 7, मॅक्झिमम जेवण जे आहे ते 8 पुढे जाऊ देऊ नका. आहारामध्ये गहू, ज्वारी, नाचणी ह्यांचा समावेश करा, विशेषतः लाह्यांचा समावेश करा. मग त्या लाह्या किंवा मखाने, लाह्या ज्या आहेत ते साळीच्या असतात, ज्वारीच्या असू शकतात, तांदुळाच्या असू शकतात. आणि नागपंचमीला तर आता ज्वारीच्या लाह्या आवर्जून मिळतात. त्याला साधारणतः तुपामध्ये भाजला त्याचा छान चिवडा तयार होतो, जसं आपण चिरमुऱ्याचा चिवडा तयार करतो. अशा लाह्यांचं ग्रहण करा, कारण लाह्या ज्या आहेत त्या अंगात आर्द्रता किंवा ओलसरपणा शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते. विशेषतः लाह्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील भरपूर असतं आणि आपल्याला बऱ्याच काळासाठी अन्न पचल्यासारखं वाटतं किंवा हलकेपणा जाणवतो. त्यामुळे शक्यतोपर्यंत लाह्या आपल्या आहारामध्ये ठेवा. मखाने आजकाल तर डाएटच्या नावाखाली सगळ्यांना माहिती आहे. कमळाचं बी आपण ज्याला म्हणतो, साधारणतः तुपात जर भजले तर मखाने अतिशय चविष्ट लागतात. संध्याकाळी एक बाउल मखाने जरी खाल्ले तरी तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल, जास्त भूक वगैरे लागणार नाही. सो शक्यतोपर्यंत लाह्यांचा समावेश आहारामध्ये ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळाचा भात हा कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा पातेल्यामध्ये शिजवा. त्याच्यामध्ये जास्त आपण ज्याला एळवण्याचा भात जो म्हणतो की जास्त पाणी घालून त्याचं पाणी आपण काढतो, तूप, मीठ, लवंग, मिरे, जिरे यांची साधारणतः फोडणी द्या. कारण ह्याच्यामुळे भात हा पचायला हलका होतो आणि पटकन पचलाही जातो. आणि शक्यतोपर्यंत सगळीकडे सगळ्या ऋतूमध्ये आणि सगळ्या आजारामध्ये आपण ज्याचं सेवन करतो ती म्हणजे मुगाची खिचडी, ज्याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण कमी आणि मुगाचं प्रमाण जास्त असतं. जिरे आणि तुपाची तुम्ही फोडणी देऊ शकता. साधारणतः या काळामध्ये ओव्याचा वापर हा जास्त करा, कारण ओवा जो आहे हा
जे पोटाचे विकार आहेत, पोटामध्ये गुडगुडणं आहे, पोटामध्ये गुपधरणं आहे, गॅसेसचा त्रास होणं आहे, किंवा काय म्हणतो आपण त्याला वात जो वाढलेला प्रकार आहे, हे सगळं कमी करण्यासाठी ओव्याचा उपयोग होतो. त्याच्यामुळे साधारणतः आहारामध्ये ओव्याचा समावेश करा. तिसरी गोष्ट म्हणजे शक्यतोपर्यंत भाज्या. या ऋतूमध्ये भरपूर साऱ्या पालेभाज्या येतात, पण कसं असतं ना, पाणी पडल्यामुळे चिखलाचं प्रमाण जास्त झालेलं असतं आणि हिरव्या पालेभाज्या ज्या असतात त्या साधारणतः चिखलामध्येच येतात आणि या अगदी सूक्ष्म जे तंतू असतात या पालेभाज्यांच्या त्याच्यामध्ये कीटक आणि कीटकांचे लार्वा म्हणजे जी अंडी असतात ती ह्या पालेभाज्यांमध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्ही किती जरी धुतली तरी ती अंडी निघणं फार अवघड असतं आणि परिणामतः हे जर कच्ची शिजली गेली किंवा कमी शिजली गेली आणि हे पोटामध्ये गेलं तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे जर हिरव्या पालेभाज्या खायच्याच असतील तर कमी प्रमाणामध्ये खा आणि भरपूर असं शिजवून त्याला खा. त्याच्यानंतर ह्याच काळामध्ये निसर्गतःच काही भाज्या ह्या अवेलेबल असतात, जसं कुडा. कुडा म्हणजे कुटज. कुटज हे कृमीनाशक आहे. तांदुळजा, घेवडा, टाकळा, शेवगा, भोपळ्याचे सगळे प्रकार, पिवळा भोपळा, लाल भोपळा, डांगर भोपळा, कडू कारली, भारंगी, हे जे आहेत हे दोषनाशक आहे. शरीरातला उलसरपणा कमी करतात आणि शिवाय तुमचा जो प्रकोपित झालेले तुमचे जे दोष आहेत त्यांना समतोल राखण्याचा म्हणजे समतोल राखण्यास मदत करतात. शक्यतोपर्यंत ह्या भाज्या तुमच्या जेवणामध्ये किंवा आहारामध्ये असू द्या. दुसरी गोष्ट, आपण जर फळे बघायला गेलो तर ह्याच काळामध्ये जांभूळ, आंबा, फणस, पेरू इत्यादी फळं येतात, पण बऱ्याच वेळा ही फळं जर झाडावरून खाली पडला तर ती दूषित होतात, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतात. त्याच्यामुळे अशी फळं खाणं टाळा. सगळ्यात उत्तम म्हणजे ह्या काळामध्ये डाळिंब खाणं अतिशय उत्तम, कारण डाळिंब हा जर कोणाला पित्ताचा त्रास असेल तर पित्त कमी करायला मदत करतं आणि वाताचं सुद्धा क्षमन करायला मदत करतं. शक्यतोपर्यंत डाळिंब खाणं जास्त प्रेफर करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी, कारण ह्या दिवसामध्ये कुठे जलवाहिनी फुटते, कधी दूषित पाणी येतं, कधी नाल्याचं पाणी पाण्यामध्ये मिक्स होतं. विहिरीचं जर पाणी पित असाल तर जरा असं काळजीपूर्वक घ्या, कारण शक्यतोपर्यंत पाणी हे उकळून गार केलेलं पाणी पिया. आता आजकाल नाल्याचं पाणी पाण्यामध्ये मिक्स होतं. विहिरीचं जर पाणी पित असाल तर जरा असं काळजीपूर्वक घ्या, कारण शक्यतोपर्यंत पाणी हे उकळून गार केलेलं पाणी पिया. आता आजकाल तर सगळीकडे फिल्टर्स असतात, त्यामुळे फिल्टरचं पाणी जास्त प्रेफर करा. जर समजा लहान मुलं असतील घरामध्ये आणि फिल्टर जर नसतील तर पाण्यामध्ये वावडिंगाचा आवर्जून वापर करा, कारण वावडिंगा हे कृमीनाशक आहे, जंतनाशक आहे. लहान मुलांमध्ये ह्याच काळामध्ये जंत जास्त होऊ शकतात, त्याच्यामुळे वावडिंग घातलेलं पाणी जर तुम्ही वापरलं

0: त्याला म्हणजे उकळायचं, वावडिंग घालायचं आणि गार करून हे पाणी गाळून मुलांकरता वापरा. मोठे सुद्धा याचा वापर करू शकतात. किंवा सुंठ, ओवा ह्याने शुद्ध केलेलं जे पाणी आहे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर थोडीशी सुंठ टाकलं, थोडंसं ओवा टाकलं आणि त्याच्यानंतर हे पाणी गाळून घेतलं आणि हे पाणी दिवसभर पिलं, तरी त्याच्यामुळे पोटामध्ये गॅसेस होणं, पोटामध्ये गुप धरणं, रात्रीच्याला गुडगुडणं, हे आजार कमी होऊ शकतात. तर असं सिद्ध केलेलं पाणी प्यायचा वापर करा आणि शक्यतोपर्यंत होईल तितकं गार पाणी, फ्रीजमधलं पाणी, थंड पाण्याची आंघोळ हे अवॉइड करा. आता जसं मी म्हटलं की आपल्याकडे एक प्रकार आहे असं म्हणतात की आषाढ तळायचा, भाद्रपद उकडायचा आणि श्रावण भाजायचा. कारण आषाढ तळायचा ह्याच्यासाठी म्हणतात की वाताचा थोडासा प्रकोप झालेला असतो, तो शांत होण्यासाठी तळलं जातं. मग साधारणतः बाहेरून कुठलेही आटा मांडलेले तळून खाण्यापेक्षा घरगुतीचे आपले वाळवण्याचे जे पदार्थ असतात, जसं कुरडई आहे, तांदळाचे पापड आहेत, साधे पापड आहेत, भुईमुगाच्या शेंगा आहेत, त्या अशा भाजून खाल्ल्या तरी चालेल, त्याचा शरीराला नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर शक्यतोपर्यंत पावसाळा म्हटल्यावरती बाहेर जाऊन असं मस्त गरम गरम भजी खावं किंवा भज्यांवरती ताव मारावं असं वाटतं, पण असं जर खाल्लं, म्हणजे सामोसे, कचोरी हे पण पदार्थ खावेसे वाटतात गरम गरम, पण असं जर खाल्लं तर निश्चितच पोट बिघडणार आहे. मग त्याच्यापेक्षा या गोष्टी घरीच करा. त्याच्यामध्ये ओव्याचा वापर करा, ओव्याच्या पानांची भजी करा, जी अतिशय शरीरास उपयुक्त आहे आणि रुचकर पण आहे, ती सुद्धा तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या आहारामध्ये ठेवू शकता. आणि जसं मी म्हटलं की भाद्रपदामध्ये जसं उकडायचं, कुठल्या पण भाज्या म्हणा हे म्हणा, उकडून खायचं साधारणतः. दुसरी गोष्ट म्हणजे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुंठ, तूप आणि गुळ, थोडीशी सुंठेची पावडर घेतली, त्याच्यामध्ये तूप घातलं आणि गुळ एकत्र करून त्याचे छोटे छोटे लाडू केले. लहान मुलं बाहेर जात आहेत किंवा कुठली मुलं कॉलेजला जातात, त्यांना एखादा तो लाडू खायला दिला तर त्याच्याने प्रतिकार शक्ती वाढू शकते. सर्दी, ताप, खोकला यांपेक्षा, आजारांपेक्षा ती मुलं वाचू शकतात. मुलं तशी नाही, मोठी पण हा लाडूचा सेवन करू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही बघा, आपल्याकडचे जे कुठले पण सण आहेत ना, म्हणजे श्रीकृष्णाची जन्माष्टमी घ्या किंवा नागपंचमी घ्या, आपण सुंठ वडा करतो, तर त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की त्यानिमित्ताने तरी हे पदार्थ पोटात जाऊ दे आणि त्याच्या शरीराला फायदा होऊ दे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की ह्याच काळामध्ये सांधेदुखी, मनकेदुखी, पोटाचे आजार हे वाढलेले असतात. मग ह्याच्यामध्ये विहार जर म्हटलं की म्हणजे काय आपण करू शकतो, तर साधारणतः आंघोळ ही गरम पाण्याने करा आणि जमत असल्यास, शक्य असल्यास तर कोमट तिळाच्या तेलाने तुम्ही मालिश करू शकता. गुडघ्यांवरती, सांध्यांवरती, मणक्यांवरती, पोट, मान, हात ह्याच्यावरती जर असं कोमट तेलाच्या तेलाने जर मालिश केली तर निश्चितच फायदा होणार आहे. कारण ह्याच्यामध्ये ना वृक्षता आलेली असते, खाज येते बऱ्याच ठिकाणी, त्वचा विकार होतात किंवा आपण चिखला जे म्हणतो हे प्रकार होतात. तर तिळाच्या तेलाने काय होतं की ते आपण जेवढं चोळू, म्हणजे ते तेल जिरवलं पाहिजे थोडक्यात आपल्या अंगामध्ये, त्याच्यामुळे हे आजार किंवा हे त्वचा विकार होण्यास कमी होतात. त्याच्यानंतर जर कोणाला व्यायाम करायची असेल तर आता तर पावसाळ्यामध्ये बाहेर जाऊन चालणं बिलणं तर खूपच अशक्य आहे, तर अगदी हलकेशे व्यायाम करा. जसं वज्रासन आहे, प्राणायाम आहे, भद्रासन आहे, धनुरासन आहे, सगळ्यात बेस्ट सूर्यनमस्कार करा, ज्याच्यामुळे पूर्ण बॉडी स्ट्रेच होते आणि अगदी डोक्याच्या केसापासून ते खालच्या पायापर्यंत प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो. तो सूर्यनमस्काराला जास्त प्रेफरन्स द्या. आणि जसं मी म्हटलं होतं की लंघन म्हणजे काय, की जर तुमचं पोट जर बिघडलेलं असेल किंवा तुम्हाला कुठला आजार असेल तर बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की उपास राहा, म्हणजे थोडासा उपवास करा, किंवा मग अपचन झालेलं असेल तर लंघन. तर तुम्ही बघितलं, जसं मी म्हटलं की श्रावण असू दे किंवा सोमवार असू दे, हे जे लंघनचा त्याचा पाठीमागचा उद्देशच हा असतो की तुमचा जो अग्नी जो असतो तो मंद झालेला असतो जेव्हा तुम्ही उपवास करता. किंवा आता तर डॉक्टर दीक्षितचं जर तुम्ही ऐकलं असाल, त्यांनी पण म्हणतात की 16 तासाचा तुमचा अन्नामध्ये गॅप ठेवा. त्याच्या पाठीमागचं कारणच हे आहे की प्रत्येक बॉडी, प्रत्येक जी सेल आहे तिला स्वतः रिपेअर करायची एक संधी मिळते आणि ह्याच काळामध्ये शरीरातून टॉक्झिन्स हे बाहेर पडले जातात आणि तुमचा अग्नी जो आहे हा मंदाग्नी झालेला असतो, तो प्रकुभित होण्यास मदत होते, अन्न पचण्यास मदत होते. त्याच्यामुळे उपास जर असतील तर हे आवर्जून करा. आता मी हे तुम्हाला जे हे सगळं सांगितलं हे आयुर्वेदानुसार सांगितलं. आता जर तुम्ही आधुनिक किंवा अर्वाचीन शास्त्रानुसार, जर आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो त्यांच्यानुसार जर बघितलं, तर त्यांच्यानुसार दूषित पाण्याचं जर सेवन केलं तर ते म्हणतात की कॉलरा, टायफॉइड, कावीळ, जुलाब, उलट्या ह्यांचं प्रमाण जास्त ह्या काळामध्ये असतं. तर निश्चितच ह्या काळामध्ये पाणी हे आवर्जून फिल्टर बसवा. फिल्टरचं पाणी नसेल जमत तर गरम करून गार केलेलं पाण्याचं सेवन करा, ज्याच्यामुळे तुम्ही मॅक्झिमम आजारांना तुमच्यापासून दूर ठेवू शकता. म्हणजे चहा घेत असेल तर त्याच्यामध्ये थोडासा आल्या टाका, ओव्याच्या पाण्याची भजी करा, संध्याकाळी घरामध्ये वेखंड, कापूर यांचा धूप करा आणि एक तर सुगंध पण चांगला येतो आणि डास पण पडून जाण्यास मदत होते. तर मला वाटतं मान्सूनमध्ये ह्याप्रमाणे जर तुमची म्हणजे आहार आणि विहार जर ठेवला, निश्चितच आजारांपासून लांब राहण्यास मदत होईल. थँक्यू.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. डॉक्टर सोनाली पावले आपल्या सोबत होत्या. पावसाळ्यामध्ये होणारे आजार आणि या दिवसांमध्ये आपण घ्यावयाची काळजी याबद्दल आपण ऐकलं. कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण केली आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर श्रुतिका सुभाष करोशी, वैद्य अगततंत्र डिपार्टमेंट, केली श्री BMK आयुर्वेद महाविद्यालय, शापूर, बेळगावी. आज आपण आपल्या आहाराविषयी थोडं जाणून घेऊया. अन्न हे आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे. हे आपल्या शरीराचं इंधन आहे, त्यामुळेच आपण सगळी कामे करू शकतो. शरीरासाठी जेवढं अन्न आवश्यक आहे तेवढंच ते पौष्टिक आणि स्वच्छ पद्धतीने घेणेही आवश्यक आहे. निरोगी आणि पौष्टिक आहार आपल्याला उत्साही आणि चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत करते. त्याविरुद्ध खाल्लेले अन्न हे अनेक प्रकारच्या रोगांचा धोका निर्माण करते. 7 जून हा जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणजेच वर्ल्ड फूड सेफ्टी डे म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आहाराच्या सुरक्षतेविषयी जागरूकता आणि त्याबद्दलची माहिती हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. आपण घरी स्वयंपाक करताना स्वच्छतेची खूप काळजी घेतो, पण सुरक्षेचं काय? कारण जेव्हा अन्नाचा प्रश्न येतो तेव्हा स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. आपण भारतीय स्वयंपाक करताना सगळं कसं अगदी चकाचक करून घेतो, म्हणजे बघा हा काय काय करतो आपण. सुरुवात होते ती स्वयंपाकाला पाणी कोणतं वापरायचं यापासून. घरातील गृहिणी ही सकाळी उठून सुचिरभूत होऊन ताजं पाणी स्वयंपाकासाठी भरते. का? तर कालचं पाणी हे शिळं असतं, ते वापरायचं नसतं. म्हणून तांदूळ भात करण्यासाठी आपण चोळून चोळून धुतो, काही भाज्या स्वच्छ धुवून चिरतो. स्वयंपाकाची भांडी देखील शाकाहारी आणि मांसाहारासाठी ठरलेली असतात. हा सगळा एक नियमित उपक्रम असतो सगळ्या घरांमध्ये, आणि त्यात जर एखादं लहान मूल किंवा बाळ घरी असेल तर त्यात आणखी भर पडते. थोडक्यात स्वच्छतेच्या विषयी आपण खूप आग्रही असतो, पण अन्न सुरक्षतेच्या बाबतीत काय? आणि घरी इतकी सगळी काळजी घेतल्यावर सुद्धा संध्याकाळी कोपऱ्यावर किंवा कट्ट्यावर जाऊन आपण भेळ भजी खातो, चायनीज खातो, समोसे आणि चाट हदडतो, रंगबिरंगी सरबते आणि पेये ढोसतो. किती विरोधाभास आहे ना यामध्ये. म्हणजे एकीकडे स्वच्छतेची टिमकी वाजवायची आणि दुसरीकडे तिच्याकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही. आजकालच्या गजबजलेल्या सुपर मार्केट आणि ऑनलाईन किराणा ऑर्डरच्या जगात अन्नाची सुरक्षितता ही कदाचित एक अनाकलनीय गोष्ट वाटू शकते. कारण आपण चकाकणारे पॅक, सीलबंद पॅकेजेस आणि सर्वत्र उपलब्ध असणाऱ्या आरोग्य तपासणीच्या स्टिकर्सवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. निश्चितच आजकालच्या अन्न विज्ञान आणि उत्पादनात झालेल्या प्रगतीमुळे, त्यातील विविध संशोधनांमुळे अन्नाची सुरक्षितता वाढलीच आहे. पण तरी देखील अन्नातून विषबाधा होणे किंवा अन्नातून विकार होणे हे काही टळलेले नाही. जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त अन्न सुरक्षा आणि अन्नातून विषबाधा किंवा विकार टाळणे या संदर्भात जनजागृती केली जाते. अन्न सुरक्षा याच्या अंतर्गत अन्न कसं बनवलं गेलं आहे फक्त याकडे लक्ष देऊन चालणार नाही, तर ते बनवताना वापरला गेलेला कच्चा पदार्थ, त्यावर मारली जाणारी खते, जंतुनाशके, धान्य किंवा पदार्थ कशा पद्धतीने साठवलं गेलं आहे, त्यावर केली जाणारी आणखी काही प्रक्रिया आणि अन्न शिजवली जातात ती भांडी इत्यादी इतर गोष्टींचा देखील त्यामध्ये समावेश होतो. आजकाल अन्नांमधून सर्रास भेसळ केली जाते. त्यातलेच काही उदाहरण आपण पाहू. विशेषतः जे अन्न पदार्थ सुटे घेतले जातात, म्हणजेच किराणा माल, दूध, मिठाई इत्यादी, त्यामध्ये भेसळ आढळून येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. उदाहरणार्थ दुधामध्ये आजकाल युरिया, स्टार्च किंवा मक्याचं पीठ इत्यादींची भेसळ केली जाते. शुद्ध तुपामध्ये किंवा लोण्यामध्ये डालडा किंवा वनस्पती तूप मिसळलं जातं. मिरची पावडरमध्ये

0: मॅलाकाइट ग्रीन नावाचा घातक रंग हा हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्यांवर फवारला जातो. या प्रकारच्या भेसळीमुळे आहाराचा अन्न पदार्थांचा दर्जा खालावतो आणि आरोग्यावर देखील त्याचा घातक परिणाम होतो. शिवाय आजच्या काळात अन्न टिकवण्यासाठी वापरलेली अन्न संरक्षके म्हणजेच वेगवेगळी प्रिझर्वेटिव्ह, कृत्रिम रंग, आर्टिफिशियल फूड कलर्स, रासायनिक पदार्थ किंवा वारंवार तळण्यासाठी वापरण्यात येणारे तेल इत्यादींनी परिणामी आपली पचनक्रिया बिघडते. यकृत किंवा पित्ताशयाचे विकार देखील उद्भवतात आणि केस गळणे, रक्तदाब वाढणे, स्थूलपणा किंवा अतिलठ्ठपणा यामुळे होणारे मधुमेह, हृदयविकार तसेच त्वचा विकार, सांधेदुखी यासारख्या आजारांना आमंत्रण दिले जाते. काही काही वेळेला अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे मूत्रपिंडांचे विकार, मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी, प्रजनन क्षमता कमी होणे आणि कॅन्सर सारखे गंभीर व्याधी देखील उद्भवतात. यासारख्या व्याधींवर निश्चितच आपण आयुर्वेदाची मदत घेऊ शकतो. यासारख्या अनेक व्याधींवर केएलई आयुर्वेद हॉस्पिटल शहापूर बेळगाव येथे तज्ज्ञ वैद्यांकडून चिकित्सा सेवा उपलब्ध केली आहे. तसेच या प्रकारच्या अन्नभेसळीतून जे वेगवेगळे त्वचा विकार उद्भवतात त्यावर देखील केएलई आयुर्वेद हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण 16 विभागमध्ये तज्ज्ञ वैद्यांमार्फत चिकित्सा कार्यरत आहे. तरी इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. शेवटी अन्न भेसळ तरी आपण पूर्णतः रोखू शकत नाही, पण आपली सुरक्षा आपल्या हाती हा कानमंत्र ऐकून जर आपण काही गोष्टी पाळल्या तर निश्चितच अन्न भेसळीपासून होणाऱ्या काही दुष्परिणामांना आपण थोड्या प्रमाणात का होईना टाळता येईल. जसे की अनैसर्गिक किंवा गडद रंग असलेले खाद्यपदार्थ टाळणे किंवा त्यांचा वापर कमी करणे, खाद्यपदार्थांचं सील, पॅकेजिंग इत्यादी तपासून बघणे म्हणजेच त्यांची एक्सपायरी डेट ही व्यवस्थित नीट तपासून घेणे, बाहेरचे खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्यांची चव चाखून पाहावी, जर चव वेगळी असल्यास खरेदी करू नये, अर्धवट शिजलेल्या अन्नांपासून आपण अंतर ठेवलं पाहिजे, रस्त्यावर विक्री होणारे बर्फ गोळे, आईस्क्रीम, ज्यूस इत्यादी खाणे शक्यतो टाळावे, कारण त्यात वापरला जाणारा बर्फ हा अखाद्य असू शकतो किंवा त्यासाठी वापरलेले पाणी हे देखील स्वच्छ असेल की नाही याची शक्यता नाही. घरी स्वयंपाकाची जागा किंवा ओटा हा प्रत्येक वापरानंतर स्वच्छ करावा. घरी शक्यतो झाकण असलेली कचराकुंडी वासावी. अन्न पदार्थ हे नेहमी हात धुण्याच्या जागेपासून दूर तसेच जमिनीपासून उंच असावेत. भाज्या कापण्याचा आणि मांस कापण्याचा हा आपला चॉपिंग बोर्ड नेहमीच वेगवेगळाच असावा. वापरलेले खाद्यपदार्थांचे डबे, बॉटल्स, बॉक्स किंवा पॅकेजेस हे व्यवस्थित लेबल काढून टाकावेत, म्हणजे पुन्हा तेच डबे किंवा पॅकेट वापरून भेसळयुक्त पदार्थ पुन्हा आपल्यालाच विकण्या जाण्याची शक्यता राहणार नाही. पाणी पिण्याच्या बॉटल ह्या शक्यतो धातूच्या म्हणजे स्टील, तांब्याच्या असाव्यात आणि जर आपल्याकडे त्या प्लास्टिकच्या बॉटल असतील तर एका आठवड्यापेक्षा जास्त वापरू नयेत किंवा त्यात कडकडीत गरम पाणी वगैरे घालून वापरू नयेत. मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा अन्न गरम करताना त्यासाठी असणारीच भांडी म्हणजे मायक्रोवेव्ह ग्रेड असणारीच भांडी किंवा शक्यतो काचेची भांडी वापरावी. शक्य होईल तितका पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा. मित्रांनो, आपण या जर गोष्टी काही अंशतः जरी पाळल्या तरी निश्चितच आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला फायदा परिणाम दिसून येईल. आणि आणखी काही तुम्हाला मदत लागल्यास तुम्ही निश्चितच आमच्या केएलई आयुर्वेद शहापूर हॉस्पिटलला भेट देऊ शकता. धन्यवाद.
1: आतापर्यंत आपण केएलई आयुर्वेदा हेल्थ गाईड हा प्रोग्राम ऐकला. ही होती

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.